लेखे लाई जान तेरे तो कमाई, जिंद तेरे लेखे लाई जान तेरे तो कमाई, भावे सामले तू भावे पैरा विच रोल दे।